0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी आईच्या कोंकणी प्रसारात तुमकां सुमेस्ता मोगाचं स्वागत म्हणता.
1: सांतान्नमायची फिरगजत तोडटा दबाजायन खेळून दाखयतात हास्यमय सामाजिक कोंकणी नाटक पप्पाचे फेवरेट. या नाटकांत येवचे सर्व पात्र आनी नावां केवल काल्पनीक. निज जिवनांत कोणाकच कसलेंत संबंद आसचे ना, केवल काल्पनीक. आता तुमच्या मुखार सदर करता पप्पाचे फेवरेट. या नाटकाक दिग्दर्शनाक संगत दिला नानू मरल तोट्टाम, तशेंच रंगदमानिक्या मॉर्विन शिरवा. आता तुमच्या मुखार खेळून दाखयता हास्यमय सामाजीक कोंकणी नाटक पप्पाचे फेवरेट.
2: हॅलो सोपी माय, कशी आसाय?
3: हॅलो, हांव बरी आसा पुता, तू कशी आसाय?
2: हांव जेन्नी उलयतां.
3: हा हा, सांग पुता.
2: हांगा आयक, मागीर हांव सांगूंक विसरता.
3: कालें पुता ते?
2: येस, 10 आनी 11 तारीखेर आमच्या तोट्टां फिरगजेचे व्हडले फेस्त.
3: ओ वैगी पुता,
2: तुवें फेस्ताक ये जय?
3: जायत पुता, खंडीत ह्या पोटी फेस्ताक येता.
2: आदल्या पोटी तूं फेस्ताक येवन जेवन संजेर दवली.
3: कालें करचे पुता, घरा गुरुकार एकले दासचे न्ही, तशें हांवें गेली.
2: ह्या पावटी तुवें फेस्त दीस राती रावज.
3: कित्याक पुता?
2: कित्याक म्हळ्यार संजय आमच्या फिरगज घरांत हांव न्हू, कोंकणी ड्रामा आसा.
3: ओ वैगी पुता, कोणसो ड्रामा तो?
2: पप्पाचे फेवरेट.
3: वैगी पुता, पुरा पप्पाचे फेवरेट गी, मायचे काय ना गी?
2: ना ना ना, मायचे काय ना, पप्पाचे मात्र फेवरेट.
3: हा जाऊ दी, पण पुता या नाटकात कोण पुरा अभिनय करते असा सांग मग एक पोटी.
2: वर्षो यजमान लॉरिया बासा पडे ताच्या पात्रार असा हेराल्ड डिसोजा.
3: ओ
2: आणि त्याची पतीनं मग्गी बाईच्या पात्रार असा रंगद माणिक्य मर्विन शिवा.
3: तू हंगा येता की नाटक करूक?
2: लोरिया बसो मालगोडो पूत इलबटाच्या पात्रार अश्विन डिसोजा. आणि दुसरो पूत
3: कोण तो?
2: नॉर्बटाच्या पात्रार केल्विन डिसोजा. नॉर्बटाची पतीनं जीनाच्या पात्रार जेन डिसोजा. तांची भुरगीं जावन पात्र खेळतात आश्लीन आणि रॅन्स डिसोजा. लोरिया बसो दुसरो पूत आल्बर्टाच्या पात्रार जॉयल फेर्नांडीस. आल्बर्टाची पतीन रिनाच्या पात्रार जेनिता फेर्नांडीस. आमची भुरगीं जावन पात्र खेळतात रिनाल आणि अरविंद फेर्नांडीस. आणि लोरिया बसो निमाणो पूत जावन शिबाटाच्या पात्रार असा स्टीव डिसोजा. तशेंच राटोसो पात्र खेळून दाखयता नानू मरोन तोट्टा. आणि विशेष पात्रार सोपतात एग्नेल फेर्नांडीस, ग्रेस पिंटो आणि नमिश अल्मेडा. आणि म्युझिक ग्लेसन पिंटो. तशेंच पोदांक संगीत दिला शरद उच्चिला निनाद स्टुडिओ उडुपी. तशेंच या नाटकाक रचन दिग्दर्शन आणि संगीत दिला स्टीव डिसोजा तोट्टाम. वै वै तोसू, नाटकाक येताय न्ही गे आणि फुलां असा म्हणून संजर धांवची नाही मू.
3: नांग पुता, नाटकाचे नाव ऐकतानंत नाटक पुरा पळून या म्हणून जाता. पण एक नाटक सुरू झाल्या उपरांत भुरग्यांक इल्ले ओगेत बसोंग सांग. आणि वडांनी तुम्ही काल आसचे आसचे न्ही, तुमची मोबाईल इल्ले बंद करून धरा. आत्ता येता पळया नाटक. नाटक कोणसो म्हळ्यार पप्पाचे फेर.

0: Lego. Lego warna satsangai. Amore ke asabri. Norbata, Rina, Rishal. Khaige latre. Ashu. अरे पुता ही गरजेची गांध जाताना टीचरीने इस्कॉलांत हजेरी आपयल्या बरी तुमकां पयशे घे हांवें इतल्या बरी ही गरजेची गांध जाताना संजेचे तेरसाक येवंक जायना गे
1: आबा आबा आज एक दीस ला न मरी करया गी आज इस्कॉलांत भयंकर बुरो जाला
0: वय गे पुता तुका मस्त बुरो जाला गे तर आज एक दीस तूं जिमी नाका म्हळ्यार तूं जिमी आसा रावशी तर तुजो मोबायल आहा पळय आज एक घडी म्हाका दी आनी हांव तुका फाल्यां दिता
1: संत कृष्णाचे गुरु निवर्ग आमच्या देवा आमच्या दुस्मांतले बापाचे पुताचे आणि पवित्रात्म्याचे नावी आबा आज देर साईड म्हणे आबा
2: आले का तुमकां आज एक दीस जेवी नाकात म्हूण सांगितले न्हे हांव म्हणी धाकटी करी येत म्हणून म्हणी येताले न्हे तुमी काल आता ते मोबायल जायचे म्हळे
0: आरे मगे ताका जेवी नाका म्हणल्यार तो आज राती जेवी नासतना रावता आसलो आनी आज कालची भुरगीं आसात पळय जेवी नासतना जाल्यार रिडवतात मोबायल मात्र सोडूंक तयार ना त्या देखून मोबायल म्हणल्यार तक्षण ताळवेळ सांताक्रुझाची गुरू गेली
2: वय वय तुमकां प्रायज जाल्यार मांडो बारी दवता तुमी सांगले

0: bagay unti anna.
1: Ama sorina naga.
2: Ashok.
3: काले आंटी
2: आम्ही रील्स करियांगे
3: जायत आंटी
2: हा तुका फेमस करता सॉन्ग गावता डान्स करिया जायत गे
3: जायत

0: पुता घेऊन रील्स करचा की तुझ्या पुता घेऊन रील्स करू जायना गी तुझ्या पुता केलं फेमस करिया मग
1: माझ्या पुता तू हे फेमस करचे नका तुझस पुता फेमस कर
0: तू काल रे अंगा राहून ठेंगा ठेंगा करतय बिथेर ये तू का देंगा देंगा
2: तू ये काल येतय बिणी भुरग्या ने नाचा नसताना अडकोणे नसते
0: तू इल्लेश वगे राव तुम्हेंस तक माथ्यार दोर नो आज तो एक संग लायकना तू थोन नपन भीतर वस पणे
2: जायगी आमका हजार जायगी
3: आले को पुता देंगा देंगा संजय निस्ता का लेंगे नहीं
0: निस्ता का सदाई खाले कर चमाई मुझे मांस रगत नहीं हड़ा
3: तुझे आड़ा ना कर पुता ती नंजे चाड़ा मका साबो दाऊ चिना ते आणि तू ते मोबाईल अर्दामून टोमॅटो चेर आणि सुगे चेर आणि पुरा अडवून चे नका बाईलें खाय नका
0: बाईलेना भीतर लेना दनपराची वळची भजी आणि बोगड गंकी लिखडी असा टेन्स आणि खाले
3: अरे गो पुता मका वळची भजी जाता मका खाय जाता पण तप्पा जाते वाय नेंगी
0: भूक लागला रे सक्क

0: सांग साहिबा ऐकता का लाख साहिब आरा बाय देताय सांग हा वैगे थँक यू देव बरं करू वा तेंगी ताका कॉन्सेप्ट बरं देऊ हवेंच निगी त्याचे रील्स भयंकर 32K सर्ड फॉलोवर्स असतात आता आणि इले सर्ड झाले तर आत्ता चक्की येऊन सुरू जाता ताका ताणे
1: तू का कितक्या पावटी सांगला मोजे मोबाईल आपली ना काही म्हणून हंगा ती कोणाचे फोन हा जॉनी हॅलो हा जॉनी सांग ओयगे थँक्यू थँक्यू हा ಹೀಗೆ ಅಯ್ಯ ದೇವ ಅವೆ ಕೋಳ ಹೋಗುತ್ತ ನಾನೆ ಒಯ್ಗೆ ಅಲೆ ಫಲ ಫಲ ಗೈನ ಫಲ ಹಂಗ ದರಿಯ ತಡೀರು ಕುರ್ಲೆ ದರ್ಚೆ ರೀಲ್ಸ್ ಪೋರುವ ನಾ ಬ ಪೋರುವ ಯಾವ ಬಿಜಿ ಯಾವ ಮಸ್ತ್ ಬಿಜಿ ಅಸ ಪೋರುವ ಹಂಗ ಬೈಲಾ ಕೇರೆ ಮಣಿಕೆ ದರ್ಚೆ ರೀಲ್ಸ್ ಅಸ ಜಾಯ್ ಒಯ್ ಒಯ್ ಒಯ್ ಕೊಂಡಕ್ಕೆ ಸಂಗಿನಕ್ಕ ನತ್ಲೆ ಅರ್ಲಿ ದರೀಲ್ ಪುರ ಓಕೆ ಓಕೆ ಜಾಯ್ ಬಾಯ್ ಕೊಡಲೆ ಮೊಜೆ ನಾವು ಸಗ್ಳ ಸಂಸಾರ ಅರ್ಥ ಸರ್ಲ
2: आणि या तुझ्या पप्पान सापडे मुझी मोरी आदस्त काढली
3: काल केले गो पप्पान तुझ्या
2: पोर हा रील्स करते असताना पटल्यान तो नवने तेसा आणि वस्तू रसागे कोणी ऐकल्यान कमेंट केला मका
3: काले म्हणून
2: शूटिंग काही गोवा विचार घे म्हणून आणि त्या लॉकडाऊन वेळारी तशेंच ते भुरग्यांक ऑनलाईन क्लास जाता ना घडये घडये पटल्यान दोन पशार जावचे आंगार वस्तूर काय ना ಟೀಚರ್ ಇಸರ್ತೇಲಿ ಕ್ಯಾರ್ ವಿನಾಚಿ ನಿಮ್ಮ ಅಜ್ಜನಿಗೆ ಬಟ್ಟೆ ಇಲ್ಲವಾ ಮುಣನ್
3: ಈಗ ಟೀಚರ್ ಇಸಂಗಿದ್ದಲ್ಲೇ ಬರುವಾಗ ಎರಡು ಕಮೀಸ್ ಮತ್ತೆ ಎರಡು ಲುಂಗಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಬನ್ನಿ ಮುಣನು
2: ಒಯ್ ಒಯ್ ಹಣ್ಣ ದಿತಾಕ ಲುಂಗಿ ಅನಿ ಕಮೀಸ್ ಅನಿ ತೇ ಕಾಲ ಮುಂಟಾತು ಪಟ್ಲಂತ ಒಂದು ಗಡಿಯ ಗಡಿಯ ಕಷೇ ಪಾಶರ್ ಸದಾಮು ಅಚ್ಚ ಒಯ್ಲನ್ ಗಡಿಯ ಗಡಿಯ ಒಂದು ಕೊಕ್ಕುಂಚೆ ಅನಿ ವಾಯ್ ಸೊಡ್ಚಿ ಬಾ ಬಾ
3: ಕಾಲ ಖರ್ಚೆ ಗುಪ್ತ ಪ್ರಾಯ್ ಜಾತಾನ ಪೂರ ಜಾತಾ ಅಳೆ ಗೊಪ್ಪುತ್ತ ತೂ ತೈ ಹೊಸನು ಮನ್ ಕೆದರ್ತಾಯ ನೀ ಕಾಲೆ ಕುರ್ಲು ದರ್ತಾಯ್ನೆ ಕೊಡ್ಕ್ಯಾನ್ ಸುಮಾರು ಉಂದಿರ ಇಲ್ಲ ತೇದರ್ ಹೊಸನು
2: ಕಾಲಮ್ಮ ಉಂದಿರ್ದು.

0: ಹೆಂಗಲ್ಲ ಹುಂದ್ರಾಸೋ ಗುಡ್ಗಿ
1: ಜೊತೆ ರೀಲ್ ರೀಲ್
0: ಪಪ್ಪ ಪೊಳೆ ಪೊಳೆ ಸೈತ ನಮ್ಚಗಾರ ಸತ್ತು
2: ಹಳೆ ಗುತ್ತ ತೀಯೋ ಜೀವಾಯ್ ಬಸ್ ಇದೆ ಬಸ್ ಎಲ್ಲ ರಾಡ ಏತು ರವ ಏತು ವಾಯ್ಗ ಸಿರಾವ್ ಗುತ್ತ
0: ಮಗ ಇಲ್ಲ ರಾವ್ ರಾವ್ ಐತಾಮು
3: ತುಂಚಿ ಕೆ ಹೋಗ್ಯ ರಾವ್ ಸಾಹೇಬಿಣ ಸೊಡ್ಲ್ಯಾರ ತುಂಬ ಕಾಲ ರಾವ್ ಐಸಿತಿ ನೀ ಪಪ್ಪ ತೂಕ ಏಕ ಹಂಗಾರ ಶರ್ಟ್ ಕಲರ್ ಸಾಯ್ ನಾಗೆ
1: ತುಮಿ ಜೋ
4: जोर
1: करता
5: या सगळ्या गावचो लोक मला भियेतात मानतात आणि कामतात आणि तू मला एका कासाचे रेस्पेक्ट दी नाही हा कोण म्हणून चितला या हा कोण हा रॉकी तट्टम याने रट्टू आणि ओ रट्टू कोणाकी रट्टयता
2: रट्टू आई लगी ಆಜಮ್ಗೆರ್ ಒಲ್ಚಿ ಬಜ್ಜೆಕ್ ಬೋಗಡೋಗ ಅಲ್ಲಿ ಕಡಿ ಕೆಲ ಎಗ್ಗಾಸ ಜೌನ ತೋಸ್
5: ತುಜ ಒಲ್ತಿ ಬಜ್ಜೆಕ ನಿ ಬೋಗಡಾಕ ಸುಣಾಕ್ ಬಿಡಯ್ಯ ಮಾಸ್ ಮಸ್ತಿ ಕಂಸೋ ಜೀವೋ ಮೋಜಾ ವಿಷಿ ವಿಗರಲ ದಿವಸಂ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಜಲ ಹಿಂಗೆ
2: ಅಳೆ ರಟ್ಟು ತುಜಲ ಗೆವೆ ಅಮ್ಜ ಗರ ಕಿಯೋಂಕು ರಸ್ತ ಗೆಲ್ಲಿಸಿ ವಾಟ್ ವಿಸಾರ್ಲಿ ತುವೇನ್ ದೀಲಿ ನಾಯ್ ತಾದಿಕುನ್ ವಿಗರಲಗಿ ಹೊಸ ಜೈ ಬಡ್ಲೆ
5: ಹಳೆ
2: ರಟ್ಟು ಅತ ರಾಜ ಜಲಿ ತೂ ತುಜ ಗರ ಬಸ್ ಫಲ ಸಕಳಿ ಉಲಯ
5: ರಾಜ ಜಲಾರಿ ಎಕಸ್ ಸಕಳ ಜಲಾರಿ ಎಕಸ್ ಮೋಜಾ ಉತ್ತರ ಬದ್ಲ ನಾ ಮುಂಡ್ಲಾರ ಬಿಲ್ಕುಲ್ ನಾ
2: ಹಳೆ ರಟ್ಟು ತ್ಯಾ ರಸ್ತ್ಯಾಚ್ಯಾ ತ್ಯಾ ಖುಷಿಚ್ಯಾ ಅಕ್ರಿಸ್ತವನಿ ಸುಶೀಲ ಗೆಲ್ಯಾನಿ ಚಾರ್ ಫೀಟ್ ಜಾಗೋ ಸೊಡ್ತಾಂಬಳ ಅನ್ನ ತುವೇ ಚಾರ್ ಫೀಟ್ ಜಾಗೋ ಸೊಡ್ಲಾರ ಮಕ ಈ ಗಾಡಿ ಏನ್ ತರಿ ಅನ್ಕೂಲ ಜಾತೆ
5: ತುಗಾಗಿದೆ ಆಂಬುಲೆನ್ಸ್ ಏನ್ ರಸ್ತೋಗೆ ಲಾರಿ ಅಮ್ಮ ತುಂ ಪ್ರಾಯ ಸಂಬಂಧಿಸ್ ಮುಡನ ಒಗತ್ತ ರಾವ್ತಾಂಬಳ ಚಿಂದಿನ ಕಾಯಿ ವಿಗಾರಾಲಾಗಿ ಕಸೇ ವಸನ್ ದೂರ ದಿಲಾಯ್ ತಾಜಾ ವೈರ್ ವಸನ್ ದಿಲಾರಿ ಮಗ ಕೈ ಫರಕ್ ಪಡನ
2: ಹಳೆ ರಟ್ಟು ತು ಬರೋ ಮನೀಸ್ ದೇವ್ ಬೇರಾ ದಿಸ ಅನಿ ಹರೇಕ್ಲ ಜಾ ಗರ್ ಜಾ ಪಾವಸೊ ಪುಣ ಯಾ ವಿಷಯ ತು ಕಿತ್ಯಾ ಕಟುಕ್ ಜಲಾಯ್
5: ಕಟುಕ್ ಕಿಟುಕ್ ಮುಣ ತು ಮಜಾ ಲಾಗಿ ಸಂಗನ ಕೈ ಲಾರಿ ಅಬಾ ಆ ತು ಕಾ ಸಾಗೋ ದೀನ ಮುಂಡ್ಲಾರ ದೀನ ಸಮಜಾಲೆ
2: ನೀ ಅಳೆ ಜಾಗೋ ಅವೆ ವಿಸಾರಲು ನಿಮ್ಗೆ ಗರ ಉಸು ತುಜಲಗಿ ಚಾರ್ ಫೀಟ್ ಜಾಗೋ ಇಸಾರಲು ಅಳೆ ಮುಜಲಗಿ ಚಾರ್ ಎಕೋ ಜಾಗೋ ಅಸ ಅನೆ ಅವ ಮೋರ್ತನ ಓರ್ತಾಂಗಿ
5: ಮೋರ್ತನ ಓರ್ತಾಯಿಗಿ ಮುಡನು ತುಜ ಹರಿಪುರಾಣ ಮಜಲಾಗಿ ನಕ ಸಮಜಲೇಮು ಜಾಗೃತ
6: ಪಪ್ಪ ಸುಖ ಅವೆ ಕಿತ್ಲೆ ಪೌಟಿ ಮುಳ ತ್ಯಾ ರಸ್ತೆಚ್ಯಾ ಜಾಗ್ಯಾಕ್ ಲಗನು ತ್ಯಾ ಗುಂಡ ಲಗ್ಗಿ ಕಿತ್ಯಾಕ್ ತು ವಾದ ಕೊರುಕ್ ಬೇತಾಯ್ ಕಿತ್ಯಾಕ್ ಪಪ್ಪ ತಜ ಲಗ್ಗಿ ಬೀಕ್ ಮಗಲ್ಯ ಬರಿ ವಾಟೆಕ್ ಜಾಗೋ ವಿಸರ್ತಾಯ್ ತೀ ಸಮಜೊಂಚಿ ಜಾತ್ ನೈ ಮುಣ ತುಕ ಕಳ್ ಇತ್ನಾಂಗಿ ಪಪ್ಪ
2: ಓಯ್ ಭೂತ ಅಮ್ಕ ತಾನ್ ಲಗ್ಲೆ ಮುನೋನು ಬಾಯಿ ತೂಡಿ ಮಾರ್ ಉದಾಪಿ ಅಮ್ದತ್ತಾಗಿ ಕೋಶ್ಯಾಕ್ ದೋರಿ ಶಿರ್ಕೋನು ಬಾಯಿ ತಿದ್ದೇವನು उदक कालपी येता. तशें जाल्ल्यान आमच्यान जाता तितले प्रयत्न करी जाय पुता. त्या देखून मागले, मागना जाल्यार देव समिती दिना.
5: कितें कितें गे म्हणून गुंडा गिंडा म्हणून फाटल्यान उलयतात. धैर आसल्यार मुकल्यान उलय रे. फाटल्यान बगळ नाकात. लरेबा तुझ्या पुतांक मर्यादेन समजय, ना तर काळी जनकटी भायर काढणं रद्दी करूंक आसा आणि हाडाचो सूप कन पिवंक आसा. बगळ व नाही कच्चू दिला म्हणून चिंती नाकाय. वेळ आयल्यार हांव बोगळों की बोगळता, साबों की सापता. समजले म जागृत. राती तट्टा याने रट्टू.
6: पप्पा कक्षा गेल्लो गे. पप्पा पप्पा कक्षा गेल्लो गे.
2: म्हज्या पुताक आज बारी खुशी. ताजो धाकटो भाव येता म्हणून नाच रे पुता नाच.
6: नाचताय कित्याक? काकसा गेल्लो गे विचारले थंय काले दांपून दवर मायलाय फ्लश करी गे म्हणून तुका गोत्तू ना गे.
2: तें गे पुता तें वयर बसून करूंक सारखें जायना रे. आमी आदी रानान गे, गुड्यार गे, गाद्यान गे, ना तर दर्या तडेर गे उक्त्यान बसतले. हांव आतां हे स्वच्छ भारत येवन उक्त्यान बसोंक येना.
6: तुका सेकला बसोंक जायना म्हण वयर बसोंक केलें. आतां तुका वयर बसोंक जायना गे तर त्या कुद्रोळी गणेशा कापया तो तुका मायक कर वाऱ्यार बसयतलो.
2: जायत रे पुता जायत. तें बरें जाता फस्ट जाता.
6: वय वय हांव आतां ताका या पळयता. नाचतालो आसा जाल्यार बरें हें कर नाचयताय तूं.
3: पप्पा माय हांव कामां कसोन येता.
6: हळे आलपट सांजेर येताना इल्लें मास घेवन ये.
3: मास हळय नप्पा तुका गाद्यान सकाळी कर ना तांदूळ एक बागा हाडल्यार जालें. म्हाका तशें न्ही करंट बिल्ल चाय पिटो साकर रांदवय मास मसली म्हणटा ना म्हज्या पॅन्टार पॅन्ट रावान.
6: ताकाच न्हय गी मालगड्यांनी मूंज मानची तूंय बांद.
3: म्हजी मूंज घट्ट आसल्यानच आमचे हे गर्द्यार बऱ्यान चलते आसा.
6: म्हळ्यार तुजेच निमती गरसो दिवो पेडचो म्हण चिंताय गे आलबट. तूं हे कामां वसनांतल्यार आमी उपाशी आसता हांव कोण ना. त्या अंधविश्वासांत रावा नाका आलबट. भूक लागताना मास मासली रांदवयच जायचे म्हणून ना. पेज दीस असल्यार पावता.
3: अळे ते पुरा म्हज्या कडे सांगिनाका. तुजो भाव येता न्ही गे ताजे कडे सांग. व्हडलो शिप्पर आसा न्ही गे तो हाडू दी. अळे आयलो सुन्या.

0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी आईच्या कोंकणी प्रसारात तुमचं सुमेस्ता मोगाचं स्वागत म्हणता.
1: संत अन्नमयची फिरगजत तोट्टाम दबा जायन खेळून दाखयतात हास्यमय सामाजिक कोंकणी नाटक पप्पाचे फेवरेट. या नाटकांत येवचे सर्व पात्र आणि नावा केवल काल्पनिक. निज जीवनांत कोणाकच कसलेंत संबंध असचे ना, केवल काल्पनिक. आता तुमच्या मुखार सदर करता पप्पाचे फेवरेट. या नाटकाक दिग्दर्शनाक संगत दिला नानू मरल तोट्टाम, तशेंच रंगदमानिक्या मॉर्विन शिरवा. आता तुमच्या मुखार खेळून दाखयता हास्यमय सामाजिक कोंकणी नाटक पप्पाचे फेवरेट.
2: हॅलो सोपी माय, कशी आसा?
3: हॅलो, हांव बरी आसा पुता, तू कशें आसा?
2: हांव जेन्नी उलयतां.
3: आ हा, सांग पुता.
2: हांगा आयक.
3: हा,
2: मागीर हांव सांगूंक विसरता.
3: कालें पुता तें?
2: येस, 10 आनी 11 तारीखेर आमच्या तोट्टाम फिरगजेचे व्हडले फेस्त.
3: ओ वैगी पुता,
2: तुवें फेस्ताक ये जय.
3: जायत पुता, खंडीत ह्या पोटी फेस्ताक येता.
2: आदल्या पोटी तूं फेस्ताक येवन जेवन संजेर दवली.
3: काले करचे पुता, घरा गुरुकारान एकले दासचे न्ही गी, तशें हांव एकटी गेली.
2: ह्या पावटी तुवें फेस्त दीस राती रावज.
3: कित्याक पुता?
2: कित्याक म्हळ्यार संजय आमच्या फिरगज घरांत आव न्हू, कोंकणी ड्रामा आसा.
3: ओ वैगी पुता, कोणसो ड्रामा तो?
2: पप्पाचे फेवरेट.
3: वैगी पुता, पुरे पप्पाचे फेवरेट गी, मायचे काय ना गी?
2: ना ना ना, मायचे काय ना, पप्पाचे मात्र फेवरेट.
3: हा जाऊ दी, पण पुता या नाटकात कोण पुरा अभिनय करते असा सांग मग एक पोटी.
2: वर्षो यजमा लॉरिया बासा पडेल. आजच्या पात्रार असा हेरल्ड डिसोजा.
3: ओ,
2: आणि त्याची पतीण मागी बायेच्या पात्रार असा रंगद माणिक्य मॉर्विन शिवा.
3: तो अंगार येता की नाटक करूक?
2: लॉरिया बसो मालगोडो पूत इलबटाच्या पात्रार अश्विन डिसोजा. आणि दुसरो पूत
3: कोण तो?
2: नॉर्बटाच्या पात्रार केल्विन डिसोजा. नॉर्बटाची पतीण जीनाच्या पात्रार जेन डिसोजा. तांची भुरगीं जावन पात्र खेळतात ऍश्लीन आणि रॅन्स डिसोजा. लॉरिया बसो दुसरो पूत आल्बर्टाच्या पात्रार जॉयल फेर्नांडीस. आल्बर्टाची पतीण रिनाच्या पात्रार जेनिता फेर्नांडीस. तांची भुरगीं जावन पात्र खेळतात रिना आणि अरविंद फेर्नांडीस. आणि लॉरिया बसो निमाणो पूत जावन शिबाटाच्या पात्रार असा स्टीव डिसोजा. तशेंच राटूसो पात्र खेळून दाखयता नानू मरोन तोट्टाम. आणि विशेष पात्रार सोपतात ॲग्नेल फेर्नांडीस, ग्रेस पिंटो आणि नमिश अल्मेडा. आणि म्युझिक ग्लेसन पिंटो. तशेंच पोदांक संगीत दिला शरद उच्चिला निनाद स्टुडिओ उडुपी. तशेंच या नाटकाक रचन दिग्दर्शन आणि संगीत दिला स्टीव डिसोजा तोट्टाम. वै वै तोसू, नाटकाक येताय न्ही गे आणि फुलां असा म्हणून संजेर धांवची नाही मू.
3: नाग पुता, नाटकाचे नाव ऐकतानंत नाटक पुरं पळून या म्हणून जाता. पण एक नाटक सुरू झाल्या उपरांत भुरग्यांक इल्ले ओगेत बसोंग सांग. आणि वडांनी तुम्ही काल आसचे आसचे न्ही, तुमची मोबाईल इल्ले बंद कर धरा. आत्ता येता पळया नाटक. नाटक कोणसो म्हळ्यार पप्पाचे फेर.

0: Lego. Lego warna sabzali. Amore ke asabli. Norbata, Rina, Rishal. Kengelatre. Ashu. ಅಳೆ ಪುತ್ತ ಈಗ ಅರ್ಜಿ ಗಾಂಧ ಸತ್ತಾನ ಟೀಚರಿನ ಇಸ್ಕಲ್ ಅಂತ ಹಾಜರಿ ಆಪೈಲ ಬರಿ ತುಮ್ಗ ಪೈಸೆ ಕೇವೆ ಇತ್ಲಾ ಬರಿ ಈಗ ಅರ್ಜಿ ಗಾಂಧ ಸತ್ತಾನ ಸಂಜೆ ಚೆ ತೆರ್ಸ ಕೇವ್ ಜಾಯ್ನಾಗಿ
1: ಅಬಾ ಅಬಾ ಆಜ್ ಏಕ್ ದಿಸ್ ಲಾನ ಮರಿ ಕರಿಯಾಗಿ ಆಜ್ ಇಸ್ಕಲ್ ಭಯಂಕರ ಬರೋದಲ್ಲ
0: ಹೋಗಿ ಪುತ್ತ ತುಗ ಮಸ್ತ್ ಬರೋದಲ್ಲಾಗಿ ತರ ಆಜ್ ಏಕ್ ದಿಸ್ ತು जेमिनाका म्हणल्यार तूं जेमिनासा रावशी तर तुजे मोबायल आहा पळय आज एक घडी म्हाका दी आनी हांव तुका फाल्यां दिता
1: संत कृष्णाचे गुरु न्यूयॉर्क आमच्या देवा आमच्या दुस्मांतले बापाचे पुताचे आणि पवित्रात्म्याचे नावी आबा आज देर सैन म्हणे आबा
2: आले पा तुमका आज एक दीस जेवी नाकात म्हूण सांगताले न्हे हांव म्हणी धाकटी करी येत म्हणून म्हणी येताले न्हे तुमी काल आता ते मोबायल जायचे म्हणले
0: आले मगे ताका जेवी नाका म्हणल्यार तो आज राती जेवी नासतना रावता आसलो आनी आजकालची भुरगीं आसात पळय जेवी नासतना जाल्यारय रावतात मोबायल मात्र सोडूंक तयार ना त्या देखून मोबायल म्हणल्यार तक्षण ताळवेर सांताक्रुझाची गुरू गेली
2: वय वय तुमकां प्रायज जाल्या रे मांडो बारी दवता तुमी सांगल्या भशेन केल्ल्यान कशी सांताक्रुझाची कूर काडली पळय ताणी
0: अरे मगे आतांच्या भुरग्यां कडे उलोवंक
2: कळाजोड्या
0: आमरे तयार करया संतक्रुझाचे
3: आमच्या देवा आमच्या दुस्मानाचे बापाचे पुताचे

0: सांग साहेबा ऐकत का लाख साहेब आराम आहे देत आहे सांग हा वैगे थँक्यू देव बरं करू वा तेंगी ताका कॉन्सेप्ट परत येऊन हवेंच निघी त्याचे रील्स भयंकर 32K सड फॉलोवर्स असतात आता आणि इले सड झाले तर आत्ता चक्की येऊन सुरू जाता ताका ताणे
1: तू का कितक्या पावटी सांगला मोजे मोबाईल आपली ना काही म्हणून हंगा की कोणाचे फोन हा जॉनी हॅलो हा जॉनी सांग ओईगे थँक्यू थँक्यू ಹುಡುಗಿ ಅಯ್ಯದೇವ ಅವೇ ಕೊಳು ಕೂತು ನಾನೇ ಒಯ್ಗೆ ಅಲೆ ಫಲ ಫಲ ಮೈನ ಫಲ ಹಂಗ ತೆರಿಯ ತಡೀರು ಕೂರ್ಲೆ ದರ್ಜೆ ರೀಲ್ಸ ಪೊರುವ ನಾ ಬ ಪೊರುವ ಯಾವ ಬಿಸಿ ಅವ್ ಮಸ್ತ್ ಬಿಸಿ ಅಸ ಪೊರುವ ಹಂಗ ಬೈಲಾಕೆರೆ ಮಣಿಕೆ ದರ್ಜೆ ರೀಲ್ಸ ಅಸ ಜಾಯ್ ಒಯ್ ಒಯ್ ಒಯ್ ಕೊಂಡಕ್ಕೆ ಸಂಗಿನಕ್ಕ ನತ್ಲರ್ ಲೀಕ್ ಜ ದರೀಲ್ ಪುರ ಓಕೆ ಓಕೆ ಜಾಯ್ ಬಾಯ್ ಕೊಳೆಲೆ ಮೊಜ್ಜೆ ನಾವು ಸಗ್ಳ ಸಂಸಾರ ಅರ್ಪಸಾರ್ಲ ಅನಿ ಯಾವ ತುಜ ಪಪ್ಪನ ಸಬಳೆ ಮುಜಿ ಮೋರಿ ಅದಸ್ತ ಕಡ್ಲಿ
2: ಕಾಲಿ ಕೆಲಕ ಪಪ್ಪ ಅಂತ ತುಜ
1: ಪೋರ ಅವ ರೀಲ್ಸ್ ಕರ್ತೆ ಅಸ್ತನ ಪಟ್ಲಂತ ನೌನೆ ದೇಸ ಹಂಗ ರಸ್ತು ರಸಗೆ ಕೊನೆ ಏಕ್ಲಂ ಕಮೆಂಟ್ ಕೆಲ ಮಕ
2: ಕಾಲೆ ಮುಡನು
1: ಶೂಟಿಂಗ್ ಕೈ ಗೋ ಅಭಿಚಾರ ಕೆ ಮುಡನು ಅನಿ ತ ಲಾಕ್ ಡೌನ್ ವೇಳ ರಿತಶನ್ಸ್ ಏ ಬುರ್ಗ್ಯಾಂಗ ಆನ್ಲೈನ್ ಕ್ಲಾಸ್ ಅತನ ಗಡಿಯೆ ಗಡಿಯೆ ಪಟ್ಲಂತ ಪಶಾರ ಸಂಚೆ ಹಂಗ ರಸ್ತು ರಕಾಯನ ಟೀಚರ್ ಸರ್ ತೆಲಿಕೆ ಯಾರು ವಿನಾಚಿ ನಿಮ್ಮ ಅಜ್ಜನಿಗೆ ಬಟ್ಟೆ ಇಲ್ಲವಾ ಮುಣನು
2: ಈಗ ಟೀಚರ್ ಸಂಗೀತಲ್ಲೆ ಬರುವಾಗ ಎರಡು ಕಮೀಸ್ ಮತ್ತೆ ಎರಡು ಲುಂಗಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಬನ್ನಿ ಮುಣನು
1: ಒಯ್ ಒಯ್ ಹಣ್ಣ ದಿತಾಕ ಲುಂಗಿ ಅನಿ ಕಮೀಸ್ ಅನಿ ತೇ ಕಾಲ ಮುಂಟಾತು ಪಟ್ಲಂತ ಒಂದ್ ಗಡಿಯ ಗಡಿಯ ಕಷಿ ಪಶರು ಸದಾಮು ಅಚ್ಚ ಒಯ್ಲನ್ ಗಡಿಯ ಗಡಿಯ ಒಂದ್ ಕೊರ್ ಮುಂಚೆ ಅನಿ ವಾಯ್ ಸೊಡ್ಚಿ ಬಾ ಬಾ
2: ಕಾಲ ಖರ್ಚೆ ಗುಪ್ತಾ ಪ್ರಾಯದ ತನ ಪೂರ ಸತ ಅಳೆ ಗುಪ್ತಾ ತೂ ತೈ ಹೊಸನು ಮನ್ ಕೆ ದರ್ತಾಯ ಅನಿ ಕಾಲೆ ಕುರ್ಲೋ ದರ್ತಾಯ್ನೆ ಕೊಡ್ಕೆ ಅನ್ ಸುಮಾರು ಉಂದಿರಾಯ್ಲ ತೇತರ್ ಹೊಸನು
1: ಕಾಲೆ ಮೈ ಉಂದಿರ್ದೋರು ಹೆಂಗಲ್ಲ ಹುಂದ್ರಾಸೋ ಗುಡ್ಗಿ
2: ಕಾಲೆ ಜೊತೆ ರೀಲ್ ರೀಲ್ ಮಾಡೋ
1: ಪಪ್ಪ ತುಂಬ ನಿಜವಾ ಪಳೆ ಪಳೆ ಸೈತ ನಮ್ಚ ಗರ ಸತ್ತು
3: ಹಳೆ ಗುತಾ ತೀಯೋ ಜೀವಾಯ್ ಬಸ್ ನೈದೆ ಬಸ್ ಎಲ್ಲ ರಾಡ ಏತು ರವ ಏತು ವಾಯ್ಗ ಸಿರಾವ್ ಗುತಾ
1: ಮಕ ಎಲ್ಲ ರಾವ್ ರಾವ್ ಐತಾಮು
0: तुमची केव राव साहेबीण सोडल्यार तू काय नाही राव शेती नी पप्पा तू का एक अंगार शर्ट घालार जाय ना गे
2: तुम्ही जेव्हा
4: आबा गे तू काय एक कुटको बसले आमा ससू तुझे फेवरेट निंगी
3: नाका पुता बघा नाका तुम्ही खाया पुता आम्ही आदली मनुष्य आमका रांग ही चलता
5: अळे तू गे राव खा पळे आता मम्मी येता आणि आमका जोर करता
4: माय माय तू ये कोण मागे
2: नाका पुता तुम्ही खाया नाका पुता तुम्ही खाया मका कालक
4: वण ना बा माय तुम्ही काय बिये नका आम्ही चास ना नात्रा तुमची एक मूठ असल्या बरी तुम्ही जेवा
2: जाय पुता जाय आवे आ चिंतले वालची बाजी से देंटेत साबी जे म्हणून दोन मास अकडके दिलन साप बरे असत पुता भीतर सोचो का
6: सगळ्या गावचो लोक मला भियेतात मानतात आणि कामतात आणि तू तू मला एका कासाचे रेस्पेक्ट दि नाही हा कोण म्हणून चिंतला या हा कोण ರಾಕಿ ತೊಟ್ಟಾಮ್ ಯಾನೆ ರಟ್ಟು ಅನಿ ಓ ರಟ್ಟು ಕೊಡಾಕಿ ರಟ್ಟೈತ
3: ರಟ್ಟು ಆಯಿಲ್ ಹೋಗಿ ಆಜಮ್ಗರ್ ಒಲ್ಚಿ ಬಜ್ಜೆಕ್ ಬೋಗಡೋಗ ಅಲ್ಲಿ ಕಡಿ ಕೆಲ ಎಗ್ಗಾಸ ಜೌನ ತೋಸ್
6: ತುಜ ಒಲ್ತಿ ಬಜ್ಜೆಕ ನಿ ಬೋಗಡಾಕ ಸುಣಾನ್ ಬಿಡಯ್ಯ ಮಾಸ್ ಮಸ್ತಿ ಕಂಸೋ ಜೀವೋ मोजा विषयी वी घरा लागी वसन कंप्लेंट दिला इंगे
3: अडे रट्टो तुझ्या लागी हांवें आमच्या घरा येवंक रस्त्या गेल्लीशी वाट विचारली तुवें दिली न्हय त्या देखून वी घरा लागी वसाचे पडले
6: वाट हांवें तुका तेदाळस दिना म्हणून सांगली न्ही गे
3: अडे रट्टो सजारच्या अंगणा थारवेची वाट सरगराजावेची वाट न्ही गे
6: ಅಂಗಡ
3: ಹಳೆ ರಟ್ಟೋ ಆತ ರಾತ್ ಜಾಲಿ तू तुझ्या घरा वस फल सकाळी उलया
6: रात झाल्या रे एकच सकाळ झाल्या रे एकच मोजा उतार मधला नाम ना म्हणल्यार बिलकुल ना
3: हळे रट्टो त्या रस्त्याच्या त्या कुशीच्या अक्रिस्तवानी सुशिला गेल्यानी 4 फीट जागो सोडता म्हणला आणि तुम्ही 4 फीट जागो सोडल्यार म्हाका एक गाडी येऊन तरी अंकुल जाते
6: तुका कितें अँबुलन्स येवंक रस्तो गे लॉरियाबा तू प्राय असो मनीस म्हणून हांव वगत रावता म्हणून चिंती नाका विगारा लागी कशेय वसून दूर दिलाय ताच्या वयर वसून दिल्या रे म्हाका काय फरक पडना
3: हळे रट्टो तू बरो मनीस देव मेरान दिसो आणि हर एकल्या ज्या गरजा पावचो पूण या विशयन तू कित्या कटूक जालाय
6: कटूक किटूक म्हणून तू म्हज्या लागी सांगा नाका लॉरियाबा हांव तुका जागो दिना म्हणल्यार दिना समजले
3: जागो हांवें विसरलो तुमकां घरा वसून तुज्या लागी 4 फीट जागो विसरलो हळे म्हज्या लागी 4 एकर जागो आसा आनी हांव मरताना व्हरतांगी
6: मरताना व्हरताय गी म्हणून तुजे हरिपुराणा म्हज्या लागी नाका समजले जागृत
7: पप्पा तुका हांवें कितले पावटी म्हणा त्या रस्त्याच्या जाग्याक लागून त्या गुंडा लागी कित्याक तूं वाद करूंक वेताय कित्याक पप्पा ताच्या लागी भीक मागल्या बरे वाटेक जागो विसरताय ती समजूनची जात न्ही म्हण तुका कळीत ना गे पप्पा
3: वय भुता आमकां तान लागले म्हणून बायत उडी मार उदा पिवंक जाता गे कोळश्याक दोरी शिरकोन बायत देवन उदा कांड पियेता तशें जाल्ल्यान आमच्यान जाता तितले प्रयत्न करी जाय पुता त्या देखून मागले मागना जाल्यार देव समिती दिना
6: कितें कितें गे म्हणून गुंडा गिंडा म्हणून फाटल्यान उलयतात धैर असल्यार मुकल्यान उलय रे फाटल्यान बगळ नाकात लॉरियाबा तुझ्या पुतांक मर्यादेन समजय ना तर काळी जनकटी भायर काढणं रद्दी करूंक आसा आणि हाडाचो सूप कन पिवंक आसा बगळ वनाई कच्चू दिला म्हणून चिंती नाकाय वेळ आयल्यार हांव बगळों की बगळता साबों की सप्ता समजले मग जागृत रॉकी तट्टा याने रट्टू
8: पप्पा
7: कक्षा गेलो की पप्पा पप्पा कक्षा गेलो की
3: मुझा पुता खास भारी खुशी तजो धक्तो भाव ये नाच रे पुता नाच
7: नाचता कित्याक कक्षा गेलो की सरले थंय काले दंपून दवर महिलाय फ्लश करीचे म्हण तुका गोत्तू ना गे
3: तेंगी पुता ते वयर बसून करूं सारखे जायना रे आम्ही आधी रानान गे गुड्यार गे गाद्यान गे नंतर दर्या कडेर गे उक्त्यान बसतेले हांव आता हे स्वच्छ भारत येवन उक्त्यान बसोंक येना
7: तुका सेकला बसोंक जायना म्हण वयर बसोंक केले आता तुका वयर बसोंक जायना गे तर त्या कुद्रोळी गणेशा कापया तो तुका मायक करून वाऱ्यार बसयतलो
3: जायत रे पुता जायत ते बरे जाता फस्ट जाता
7: वय वय हांव आता ताका या पळयता नाचतालो असो जाल्यार बरें हें कर नाचयताय तूं
0: पप्पा माय हांव कामाक वचून येता
7: हळे आल्बर्ट संजेर येताना इल्ले मास घेवन ये
0: मास हळे नप्पा तुका गाद्यान सगळी कर तांदूळ एक बागा हाडल्यार जाले म्हाका तशें न्ही करंट बिल चाय पिठो साखर रांदवय मास नसली म्हणटा ना म्हज्या पॅन्टार पॅन्ट रावान
7: ताकाच न्हय गी मालगड्यांनी मूंज बांदची तूंय बांद
0: म्हजी मूंज घट्ट आसल्यानच आमचे हे गर्द्यार बऱ्यान चलते आसा
7: म्हळ्यार तुजेच निमती गरसो दिवो पेडचो म्हण चिंताय गे आल्बर्ट तूं हे कामा वसनांतल्यार आमी उपाशी आसता कोण ना त्या अंधविश्वासांत रावा नाका आल्बर्ट भूक लागताना मास मासली रांदवयच जायचे म्हणून ना पेज दीस असल्यार पावता
0: अळे तेंपुरा म्हज्या कडेन सांगिनाका तुजो भाव येता न्ही गे ताचे कडेन सांग व्हडलो शिप्पर आसा न्ही गे तो हाडूं दी अळे आयलो सुन्या

0: ahí lo oye, papá. Ahí lo oye.
1: Ahí lo, papá. ¿Cómo se papá?
0: Vamos, papá.
1: Beso de papá.
0: Deu papá, che. Deu puta, che. Ando por vida, pinche puta. Ponle beso, ore, puta. Ponle beso.
1: Mike. Că și asta e, mai?
2: Am vrea să putea tu că să asta e?
1: Bără, asta mai... Că și asta e, bă, lege, că și asta,
2: bă? Vrea să putea.
1: Da, să unde e, bără?
2: Deu papa, ce deu puta, ce deu spirit santa, ce ori nu zai de putea tu, Aniki?
1: Aniki, de ori don, ce mai?
2: Ori zai de tu, bă? Vrei că? Să vrei ori să iete la, bă?
1: Pentru lângă ta, mai?
2: Ori te și, bă, are.
3: Ami, bă, să mi se arle arfa că tu deu ce bă, sau? Ata, bole, deu papa, ce puto, ce pui, trot, mă, ce ori le bă, sau? Păi să fie lecă, por mulțări, pole.
2: Oie, undra să mă ascălă. Ați-o lipta. Tu e, te înalie ca uză galta. Eu în unul, na, e.
1: Thank you, man. Thank you. Hi, bro.
4: Hi, bro.
1: How are you?
4: I'm fine, bro.
1: I am beautiful. Yes.
4: Tu să asta e și fără.
1: Ia-i să vă azi. Unde-i mâlără și asta, ce?
4: Juice.
2: Cala mă nojintlei. Juice.
4: Băi, ame juice tu din lor. Azi fest tu mă nani cali de tani au
2: tu. Tu pia ta na juice a vrem pia natlei tu.
1: Ani fest zonu ia glasa de endi ta di.
2: Ta ton gand la ni galete.
1: Oni eng mog moje.
2: Mag bari khushi zonchi.
1: Ye oni eng gundondole. Gundondole tu ja de rakole. Sanje to vel to utorn gelo. सूर्य तो डोंगरार लिपून गेलो आता संद्रे मुदेव नाइलो
2: ये हनी ये गुंडोंदळे तुझे पा बावाक पळे
1: तू का पद गाव को जाय नले रे बाप डे निजडे सगडे एक हफ्तो वस तू का हाई पिच लो पिच डी माइनर ई माइनर स्केल तू का शिकोन दिता
2: पंच गीत गालूंगी
1: गीत गान गान कॉपी बरायताई की पद म्हणताना ताका एक ताळमेळ असता रे ताका एक स्केल असता बरें करून गायचे बरें करून कुंकडा मासाचे आण्यान ग्रायंडरांत बरं बरें गंद करतात पळय तशें गंद केलें
2: डीजे साहेब डीजे
1: डीजे दुजे न्ही न्ही गे अळे साहेब साहित्य बरयताना बरो चिंतून बरयता
2: हा
1: त्या देखून ते लगड काडना काय ताका एक बरो एक अर्थ असा एक सारंश असा ते कशें गायचे पळय म्हाका हें गोत्तू ना ये ओनी ये गुंडोन दोळे
4: गुंडोरे तुझे ओप्पसाले ने रे शिपटा तू गवर्नमेंट बस से ड्राइवर
2: क्या सर रट्टी तुझे आनंद
1: वो पुत्ता ये दौड़ लो एक नेवी सो ऑफिसर हैंडसम हंकंग सरा सा कल गवर्नमेंट बस से ड्राइवर ते ड्राइवर मनी संग मां संग लेंगे बनिए ए हे हे हे
4: ना मका कर ले कर ले कर ले तू पैरा पल्ली बैंड असो बैंड कर
1: कोली मुने सही पीने तू कंचे बनी तू बेलतंगड़ी सी की मुड़ो निगे अगर चीनी की मुड़ो अरे या नमनेर एक शिबट एक शिप चा कैप्टन ची यूनिफॉर्म गल लेला शिबट शिप शिप
4: कशे जाता रे तुझे काम दोनीर
1: दोनीर दोनीर वो भाई तू का अर्थ सही ना गी शिप शिप शिबट शिपर
2: नी रे शिपटा ते दोन्ही वेचे उत्कंत सिनगी रस्ते अरवता की निमळ बरवता
1: हॅलो भैया शिबट शिपर आ शिपर ना तडी गायलो मात्र वय वय वय वय वय हा अण्णा ते मका सवय झाला या ते मका सवय झाला वय आम्ही शिपर येताना गुंड गुंड दरी आणि रहताना ಸುತ್ತ ಬಳಿದ್ರೆ ಕಾಯಿ ದಿಸರಯ್ಯ ಖಾಲಿ ಉದಾಕಸ್ ಖಾಲಿ ಉದಾ ಕಂಚೆ ಟರ್ನಲ್
4: ಓ ಖಾಲಿ ಪೆರ್ನಲ್ ಪೆರ್ನಲ್ ಪುಸ್ತಕ ಓದಲಾರೆ ಆದ್ರೆ ಪೆರ್ನಲ್
1: ಪೆರ್ನಲ್ ಪೋಯಿರಿ ಇಲ್ಲ ನೀವು ಪೋಯಿರಿ ಲಾಸ್ಟ್ ಮಂಗಳವಾರ ಬುದ್ವಾರ ಪೆರ್ನಲ್ ಇಲ್ಲ ವಾರ ಜೋಡ್ ಪಾವಸು ಬಂಗಲ ಕೊಲ್ಲಿಂತು ಎಂತಲ್ಲ ವಾಯ್ ಬರ ಖುಷಿತದಲ್ಲ
2: ಓ ಸೈಬ ತೇ ಪೆರ್ನಲ್ ನಿ ಫೆಂಗಲ್ ಪೆರ್ನಲ್ ಕೈ
1: ಗೊತ್ತಸ ನೀ ತುಕ ಗೊತ್ತಸ ಕಿ ನಾಗಿ ಪೊಳೈಲೆ आ वे वे वे वे तें तें तें फेंगल फेंगल दर्या कितलोही वयर सगळा सो दी बाबा आमका केअर ना आमका सवय झाला तू काले उलयता या वयर वेताना हांव तू ची का तिमिंगिला तिमिंगिलाचे दांत कितले तुका गोत्त असे 27 दांत एम एस लॅब गुंड दर्यांत हांव वयताना हे करून आसा
3: लॅब केले 1 2 3 4
1: ಸಾಕು, 25 ದಾನ ಅಸ್ತ ಆಮೇಲೆ ರಮ್ಯಾನ ಗೊಂಚ ಬೋಟಿ ಚೆಂಗ ಹಿಂಗ ಉತ್ಸೈತೆ. ಗೊಂಚಿ ಬೋಟ್ ಅಮ್ಕ ಕರ್ನಾಟಕ ಬಾರ್ಡರ್ ದಂಟೋನಿತೈತ. ಗೊಂಚ ಬೋಟಿ ಚಿಲ್ಲಿ ಶಂಕ ಉಪದ್ರ ಸರ್ ತೂಯ ಗ್ಯಾತಾ ಸೈಬಾ ಗಿಲ್ಮೋನಿಯಾ ತು ಗಿಲ್ಮೋನ ಪಾತ್ರ ತಾಣೆ ಅಂಗರಸ್ಯ ಉಂಚೆಯ ತಾಣೆ ಅಂಗರಸ್ಯ ಉಂಚೆ ಜಲ ಕೊಶಿನ್ ತಕ ಸೈಡ್ ದ್ಯೂನ್ ಅಮೆ ಮುಖರ್ ವೇತ ಮುಂತನ ನಾವೈ ಮುಖರೈಸಸ ಗುಡೋಯ ವಾಸ್ ಲಾಗಿಯ ಆಮೆ ಕೊಶಿ ಮೊಜೆ ಶಿಪ್ಪು ಗುಂಡೋನು ಗುಂಡೋನ್ ದಾವ್ಯಾಕ ಮಾರು ಗೆಲು ಅಂಜಲ ಟೈಟಾನಿಕ್ ಶಿಪ್ಪ ಬಚನ್ ಅಚ್ಕ ಏ ಬರಸು ಹಾ ತಲ್ಲ ಮಿಲ್ಟೈ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಅಂಡ್ ವೈಟ್ ಹಡ್ಲ
2: ತಿ ಆಮ್ ಚಾದ್ಲಿ ಟಿವಿ